हरनहारा हरे आपे ठाकुर हरे आपे सेवक जी क्या नानक जंत विचारा तू घट घट अंतर सर्व

0: बण तृण कहत
1: सर्व नाम कथे कवन कर्म नाम वर्णन सुमत
0: भुजंग प्रया छंद नमस्त्वं अकाले नमस्त्वं कृपाले
1: नमस्त्वं रूपे नमस्त्वं अनुपे
0: नमस्त्वं अपेखे नमस्त्वं अलेखे
1: नमस्त्वं अकाये नमस्त्वं अजाये
0: नमस्त्वं अगंजे नमस्त्वं अपंजे
1: नमस्त्वं अनामे नमस्त्वं अठामे
0: नमस्त्वं कर्मं नमस्तं अतर्मं
1: नमस्तं अनामं नमस्तं अतामं
0: नमस्तं अजीते नमस्तं अपीते
1: नमस्तं अबाहे नमस्तं अटाहे
0: नमस्तं अनिले नमस्तं अनादे
1: नमस्तं अशिते नमस्तं अगादे
0: नमस्तं अगंजे नमस्तं अपंजे
1: नमस्तं उदारे नमस्तं अपारे
0: नमस्तं सुएकै नमस्तं अनेकै
1: नमस्तं अपूते नमस्तं अजूते
0: नमस्तं निर्कर्मे नमस्तं निर्परमे
1: नमस्तं निर्देशे नमस्तं निर्पेशे
0: नमस्तं निर्नामे नमस्तं निर्कामे
1: नमस्तं निर्धाते नमस्तं निर्काते
0: नमस्तं

0: बंदे
1: नमस्तं निरसाके नमस्तं निर्वाके
0: नमस्तं रहिमे नमस्तं करिमे
1: नमस्तं अनंते नमस्तं महंते
0: नमस्तस्य रागे नमस्तं सुहागे
1: नमो सर्व सोखं नमो सर्व पोखं
0: नमो सर्वकर्ता नमो सर्वहर्ता।